0: ਜੀ ਬਿਲਕੁਲ ਕਹੀ ਆਏ ਅਸਾਂਖੇ ਉਹਨਾਂ ਜੀ ਤਵਾਂ ਕਲਾਮ ਕੋਨ ਬੁਧਾਇਓ ਤਵਾਂ ਕਿ ਦੇਓ ਸੀ ਤਾਂ ਜਿਦਾ ਕਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਨਿਕਲੇ ਕਨਾ ਸੀ
1: ਕਿਹੜੋ ਕਲਾਮ ਹੋਇਓ ਬੁਧਾਇਓ ਅਜ ਹਲਾਇੰਦਾ ਸੀ
0: ਇੰਤਜ਼ਾਰ ਆ ਮੌਤ ਦਾ ਬਰ ਹਲੇ ਕਦਿਆਰ ਤੋਈਂਦੇ ਯੋ
1: ચલો હલાયું થાય ને ગાને કે કેડન દોસ્તન કે યાદ કંદા તાં કરી મણો થાને ન કરે ગાનો હલાયન તને ત ન હલાયા વા
0: જી આપે સાવન દિલવાય ખાતે દિલવાય શામિલ દિલવાય આઈ બ્યા જે કે બુદંદા
1: અબે કે મુજે પાપા ઓકે ઓકે થેન્ક યુ સો મચ ઓકે જનાબ સો નેક્સ્ટ કોલર ઇસું કે રસસ અગર મોજુદ હેલો અસલામ અલયકુમ
2: وعلیکم السلام
1: کے رس سے گھر موجود
2: ہے ابھی جو کور پیا نا کا وفا میر احمد سے حال ہے ابھی
1: ادا خوش ایو
2: اب کیا ہے لو بیٹا ہے ہو شرکت کر رہا ہے کامن
1: ہاں واقعی واقعی صحیح تھا چو مکھے بتائے پروگرام بدو پیا سان جو اجو
2: بالکل اجی بتا دو پھر دو پھر کا اجی بتا پھر دو پھر کا
1: پھر دو
2: پھر کا
1: चलो सुठो कयो सुठो मूंखे ॿुधायो त जेके प्रोडक्ट ॿुधाए थी इन्हनि जे बारे में तव्हां ॿुधो हूंदो अॼु तव्हां वठंदो इस्तेमालु कंदा
2: मां हिन जो ख़ासि शौक़ीन आहियां पोइ
1: साबुण त मर्द बि लॻाईंदा साबुण त मर्द बि लॻाए सघंदा न क्रीम त चलो मायूं लॻाईंदा आहिनि पर मर्द त साबुण हणी सघनि था न त साबुण बि आहे न साबुण हण जो ज़रूरी तव्हां कहिड़नि दोस्तनि खे यादि कंदा
2: हा दोस्तनि खे यादि कंदा रुतम
1: ओके थैंक यू सो मच प्रोग्राम में कॉल कई ओके जी सो अस्मा लगारी असां सां गॾु मौजूदु आहे मीरपुर ख़ासि खां शो ॿुधे पई असांजी सोणी ऐं तव्हां बि अस्मा कॉल कयो आहे त तव्हांजी लॻी वञे त तव्हां लाज़मी कॉल कयो आहे पर कॉल जेका न अॼु मां सोचां पई त हिकिड़ी बि छोकिरी जी कॉल कोन आई चलो हाणे जेको आहे न कॉल त असां थोरो साइड ते रखूं था ऐं टाइम बि हिते थियो आहे त असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ हलूं था हुन खां पोइ वापसी जल्दी मोटी तव्हां ॾींदासीं थोरी थोरियूं रेग्यूलर जेको आहे न कॉलियूं बि प्रोग्राम में एड कंदासीं जीअं उन्हनि माण्हुनि सां बि कचहरियूं थी सघनि जेके माण्हू वीचारा मैसेज ऐं असांखे कॉमेंट नथा करे सघनि सो प्रोग्राम तव्हां सभिनी जो आहे जंहिंजो नालो आहे वाइट एश एंड डी स्किन ब्यूटी शो स्पॉन्सर्ड आहे तव्हां ताईं वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स एंड डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जे तावन सां तव्हां इस्तेमालु कयो पिया सोणा थियो पिया ऐं मां उहो वञी उहो मोटावां थी तव्हां हिते वेठा हुजो मता काॾे विया आहियो सम्झो था
3: दरियाए सिंध की लहरों के संग रवां दवां यह है मोहब्बत यकजहती का पैगाम यहां वहां GFM 88 नेटवर्क सिंध की आवाज
4: खूबसूरती जो असल राज सिर्फ डी स्किन ब्यूटी क्रीम